0: सियारे नोनो खैता मोता मुसं खासा
1: सोंमा खैतो बांगला फायमानो तुइनो गबांगुक सोंखो आबुनि मिसिंगो बो बिसिओ बांगला कतर फाय आगुलि गजाम नुयुंमा क्रिमा जे तेरखा अबनोखा आं बो बिसिओ फायका सायमा मुलियाता नोनो खैता मोता मुसं खासा खुमतिया
0: आनोबो बांगला फायमानि नोनो तुइय सोंगो पाइथाकनि सोंमानोखै आंबा सावैमान बुलिया
1: ताम साबोखै ताम सोंबानोनो
0: ओ सुकांगो बांगला फायमानि बिनि या फांबोर हनै सोंमानोखै सावैमान बुलिया आंबो
2: ए इको नासिक दि अशोक सियारि बे खुमति आंखाय जे फुरफानो बुनिसे सिखों जोंखै आयांगो हनरनो चोर चोरखै नाइतुगु दंता हनो
3: आकन जोंले बुफुरु बरबाय बाक्सा अङिमान बा बरबाय बाक्सा जेफुर उंनाखे तै बाताय जापाइसिबा बाहेखे ओंबाय सिनायसिदु नंनि इन्टारभिउ रुमा रखे बाहे ओंबाय खासा दसागारि सियारि
1: द नरंनिसे बाहेंखा अबसे सगां साग्रा दि आइचुक नोंनो साग्रा दि
3: ताबुखा आंसे सगां मा सासिनाय
0: तामु तंसा सागानाबा
3: आनखे बांगला तामुगै ओं हनिसे सोंमानि गाहामखे सायसिमान बुलिया तायरखेले जेमानतै सायखनारबायखा आसुंनता
1: सासलां ननखै तामुन सोंखासा
2: आनखै बांगला फायफुरु तामु तामुखै तंनानि नां आबनोनो सोंखाता होनो
0: साखानाब्ला सा
2: साखा जे सायमान मातैखै सावैनो खोनारोखा आबसे पजासे कतमा कायसा रहरि रिखाबा आन
1: तामु मुमति पजा साबखाय
2: आनो सिमिया नरं नंब बेब्बां नन असामुं न मा खाइबैनाय दो इको नायबायदि अमरं न कामि कामि ओ थाङै मा साबैनाय फु जों बेब्बां न पालखाय बांला फायखाय बाहायखाय तंनानि ताय बाहायखे काटिनानि नां आखरक फु
1: अबले नांगु न काहाम कक सिब्ला सांखे अबो बा
0: चिनि दिब्रा बा डेंजर जुनो से गलाय हनब्लासो
3: हायनो फु दो हायखे नरखे तामो तामो सोंजाक बायखा आबसे सगां सागारा दि सियारि सागारा दि सगां
1: राजा खरा गुलिनि नुयुंमा तेरामानि ककनो सोंगो बो बिसुओ तेरे फु आं सोंमुनखै आं काहामखै सावैसे मान बुलिया तै सोंमारनोले बेबां सावै गाबायखा
2: खुमदिया नोंखै तामो तामो सोंजा खासा
0: सोंमा तो गोबां मानो सोंखा आंबो कायसा सोंमानो सावैमान बुलिया
3: तामना साबो
0: उसुकांगो जों क्लासो तंफुरु बांला किसा फायादा आबनि या फांबर हनै सोंगो अबना आं सायमान बुलिया
2: तामसा सिग्ला सिग्लि र तामो बियांनि फायबाय मा साबो नोंखा बियांनि साबो सुसु आं खायु देम अफिसो कायसा सामुनि बागै फायमानिसे नरखै तामनि बागै फायबाय माने
1: चुचु जोंखै सेबुंनि बागै इन्टारभिउ रुना फायमानिसे
2: बमती सेबुंनि बागै साबो
0: इको नबार तैबार तै बांगला फायमाय रंन नायकनि खायनाय सेबुंनि बागैता
2: बा हायके बा बेलाय से गाहाम कक्सब्लासो नङा बो